പറഞ്ഞേ സജരമ പറഞ്ഞേ പറഞ്ഞേ എസ്സമ്മ ട്വൽവുകാരാ ചോദിക്കുക चार हजार बुढ़ा टन्ने हाल खाम यहां पाली बुढ़ा का बेपार आ क्या हो।